0: Ah, não.
1: कारोबारी माण्हू आहिनि जिन खे ख़बर ई न आहे त नई फैक्ट्री थोरी ठाहिणी आहे या नई सोसाइटी ठाहिणी आहे. जेको हर को शुरू थी वियो आहे, को 32 सूबा थो चए, को 36 सूबा थो चए, असां उन्हनि खे सिंपली चऊं था त बाबा जिन सूबनि तव्हां समझो था पास कयूं वञी उते ठाहियो.

अजिया सिंह जा प्रोग्राम रोशन सुबह में मावा के सवाल नोट करायो आ किन दोस्तन बुधो है किन न बुधा छो तो जी असो स्टेशन हलन पे जैमें सखर है मीरपुर खास है मोरो है जैमें मेहरापुर मेहरापुर असांजी कवर करे थी कंडियारो नौशरो फिरोज ऐं मोरो बि असांजो नौशरो फिरोज कंडियारो खे कवर करे पई ऐं असां जेका सकरन स्टेशन आहे उहा असांजी नवाबशाह ज़िलो कवर करे पई जेका असांजी मटियारी आहे उहा असांजी हैदराबाद ज़िलो कवर करे पई जेका असांजी मातली आहे ठटे बदीन खे कवर करे पई त काफ़ी दोस्तनि मुंहिंजो सवाल जेको आहे मां न बि ॿुधो हुजे त मां सवाल नोट कराईंदुसि उहा गुजरात नोट कराईंदुसि हिन हफ़्ते मुंहिंजो जेको आहे उहे जेके मुंहिंजा भाइर आहिनि अखियुनि खां नाबीन आहिनि ब्लाइंड आहिनि ऐं उहे जेके अखियुनि जे नज़र खां महरूम आहिनि ही अॼु जेको ॾींहुं आहे मां हुन जे नाओं पियो कयां हीउ जेको अॼोको प्रोग्राम आहे उन्हनि दोस्तनि जे नाओं कंदुसि ऐं मुंहिंजो सवाल जेको आहे मुंहिंजी जेका गुजारत आहे त उहा कहिड़ी शइ आहे जेके असांजा भाइर नाबीन बि हुनखे ॾिसी सघनि था जेके असांजा दोस्त ब्लाइंड आहिनि उहे बि हुनखे ॾिसी सघनि था उहा कहिड़ी शइ आहे जी हा असांजो सवाल इहो आहे कुझु दोस्त जेके असांजा प्रोग्राम हाणे हाणे जिन रेडियो सेट ऑन कयो आहे या पहिरियों दफ़ो रेडियो खे ॿुधनि पिया त मां हुन खे मैसेज करण जो आसान तरीक़ो ॿुधाईंदो हलां त मोबाइल जे राइट ऑप्शन में वेंदो उते एल आर के लिखी स्पेस ॾींदो स्पेस खां बाद में पंहिंजो नालो पंहिंजे ॻोठ सिटी जो नालो ऐं सवाल जो सही जवाब लिखी करे 888 ते तव्हां सेंड कंदव ऐं जिन दोस्तनि खे सहूलियत आहे फेसबुक ते त असांजी आई डी आहे GAFM88 जी हा GAFM88 जी आई डी आहे असांजो फेसबुक जो पेज आहे त हुन ते बि पंहिंजे सवाल जो सही जवाब मोकिले सघो था ऐं तव्हां मोबाइल नंबर ते बि असांखे नोट कराए सघो था सवाल जो सही जवाब असांजो नंबर आहे 0332132288 जी हा नंबर बि तमामु आसान आहे ऐं नंबर आहे 0332132288 असांजी गुजारत असांजो सवाल आहे त उहा कहिड़ी शइ आहे जंहिंखे असांजा नाबीन भाइर बि ॾिसी सघनि था जी असां असांजे मुल्क में असांजे इलाइक़े में आबकिराणी जो बि हिकड़ो ॾींहुं आउंदा आहिनि तव्हांखे इहा ख़बर आहे त आबकिराणी छा आहे जेके असांजा पंहिंजो दरिया आहिनि पंहिंजे जेके असांजा जाबुलू इलाइक़ा आहिनि असांजा मथियां इलाइक़ा आहिनि उतां जेका बर्फ़बारी ॻरंदी आहे ॻरण खां बाद में उहो आबशार वसीले पाणी हेठि किरंदो आहे जबलनि तां जेके असांजा वॾा वॾा जबल पाणी किरंदो आहे उनखां बाद में नंढियूं नंढियूं जेके नालियूं आहिनि ऐं उन में जेके किनारा आहिनि उतां पाणी आहिस्ते आहिस्ते वहंदो ईंदो आहे ऐं जेको आहे सो उनखां बाद में हिकिड़ियूं वॾियूं पंहिंजो पहाड़नि खां गुज़रंदो ऐं दरियाहनि में नंढा नंढा दरिया हूंदा आहिनि नंढनि दरियाहनि खां बाद में वॾे दरिया में असां जेको सिंधू दरिया आहे उन में जे पाणी पहुचंदो आहे जेके असांजा पंज दरिया आहिनि रावी आहे चुनाब आहे सतलज आहे झेलम आहे अचे इहे दरिया असांजे सिंधू दरिया में पवंदा आहिनि सिंधू दरिया मां पाणी ईंदो आहे वरी असांजा उतां हर पंहिंजो इलाइक़े खां बैराज हूंदा आहिनि बैराजनि खां बाद में उतां ॿिन्ही पासनि खां दरिया जे ॿिन्ही पासनि खां केनाल निकिरंदा आहिनि केनाल मां बैराजूं निकिरंदियूं खास्ट महीनो या बंदि टुटनि था पाणी जेको आहे हलनि जो त इन जे हवाले में असांजो रेवेन्यू इदारो आहे असांजो जेको आबकिराणी जेको हुनजो सीज़न हूंदी आहे हुन में हुनजी ड्यूटी तमामु घणी सख़्त हूंदी कुझु त असां पंहिंजे पाणीअ जो ज़ियान न कयूं ऐं असां पंहिंजे जेके असांजा आबकिराणी जा जेके दोस्त आहिनि असां हुन खे उहा गुज़ारिश कयूं त जंहिंजी ड्यूटी आहे जेके बेलदार आहिनि जेके दाह कंदा ऐं पंहिंजो हुन ते चक ऐं कोशिश कयूं त जिते थोरो बि बंदि टुटल आहे असां हुते बंजू विझी मिटी विझी भरा कयूं ऐं जिते वण ॿूटा आहिनि हुन जो ख़ासि ख़्यालु रखूं बहरहाल असां हुन नुक़सान खां बची सघूं था।

0: It's 1:15 p.m.
1: This time check is brought to you by
2: White-ish Beauty Cream, Glowing Skin Jo Raaz, a product by Biocon International Pakistan.
3: अक्सर माण्हुनि जो सवाल हूंदो असां खे साईं पोलियो जी वैक्सीन 10 सालनि ताईं छो थी ॾिनी वञे त जेको आहे असां वटि जेके ॿार आहिनि अक्सर कमज़ोर आहिनि उन में इम्यूनिटी तमामु घटि हूंदी आहे हाई रिस्क हूंदा आहिनि उन खां अलावा असांजी एरिया हाई रिस्क आहे ओवरऑल पूरो सूबो पूरो पाकिस्तान तंहिंजे करे तव्हांखे वैक्सीन जे लाइ उमिरि जी हद कोन्हे कंहिं बि जॻह ते वैक्सीन कंहिं बि उमिरि ते पोलियो लॻी सघे थो कंहिं उमिरि ते वैक्सीन करे सघे थो पर रेशो वधीक 10 सालनि खां घटि आहे तंहिंजे करे असांजो रिक्वेस्ट आहे सभिनी खे बूस्टर डोज़ लॻाराए।

0: دریائے سندھ کی لہروں کے سنگ رواں دواں، یہ ہے محبت و یکجہتی کا پیغام یہاں وہاں۔ جی ایف ایم 88 نیٹ ورک، سندھ کی آواز۔
1: It's 4 PM. This time check is brought to you by
2: Fakiri Dex Ointment.
3: تیز آرام، مؤثر حفاظت اور قابل اعتماد معیار۔
2: ہر اچھے اسٹور سے نام لے کر طلب کیجیے۔
4: اب آپ سنیں گے جی ایف ایم نیٹورک پر KTN نیوز،
5: brought to you by
6: سونا یوریا گرینولر مٹی۔
7: तारिक फज़ल चौधरी चयो आहे त पीटीआई बानी जा ज़रूरी तिनी मरला मुकमिल थी विया, सिहत जे मामले ते सियासत न कई वञे। वफ़ाक़ी हुकूमत पीटीआई बानी खे अस्पताल मुंतकिल करण वारे केस में ॿीहर नज़रसानीअ जी दरख़्वास्त दाख़िल करे छॾी। चीफ कमिश्नर इस्लामाबाद तरफ़ां रजिस्ट्रार ऑफिस जा एतिराज़ ख़तम करे नज़रसानीअ जी दरख़्वास्त सुप्रीम कोर्ट में दाख़िल कराई वई। उन खां अॻु अदालत नज़रसानी दरख़्वास्त एतिराज़ लॻाए वापसि कई हुई। पीटीआई चेयरमैन बैरिस्टर गोहर खान चयो आहे त उमीद न हुई त बानी पीटीआई खे कंहिं बि अस्पताल मुंतकिल कयो वेंदो ऐं इलाज जा तफ़सील बि न ॿुधाया वेंदा। सुप्रीम कोर्ट जे हुकुम जी भञकड़ी कई वई आहे। जेकॾहिं अदालती हुकुम ते अमल करण मुश्किल आहे त पोइ जमहूरियत कीअं हलंदी। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे बैरिस्टर गोहर चयो आहे त सुप्रीम कोर्ट जे हुकुम में को बि मुंझारो न हो, उन ते अमल न थियण बदकिस्मती आहे। ॻाल्हियूं ईअं न आहिनि त ईअं हलंदी आहे। बानी चाहे पीटीआई बांस भेण जी मुलाकात थी चुकी आहे। बानी सिहत जे मामले खे सिहत जे वर चाढ़ण न घुर्जे। दिफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ जो क़ौमी असेंबलीअ में ख़िताब। ख़्वाजा आसिफ चयो आहे त पीटीआई बानी जी अखि बहित ब्लड प्रेशर जी शिकायत आहे, उन लाइ बे इलाज जारी आहे। डॉक्टर जी रिपोर्ट वठो, असां बि ॾिसण ॿुधायो। ही वीडियोज मौजूद
8: आहिनि।